जे जति माया लगे ते जते लाग्यो मन की मेरी प्यारी लैरो जे जते लाग्यो रोजे जस्ती माया लाई भेटे जस्ते लाग्यो मन की मेरी प्यारी लाई रोजे जस्ते